0: अजिबात होणार नाही. तुझा कोणतरी कुठला तरी पडलेला माणूस उचलून आणून तू तिकडे बसल्याचा, जसा तू बसला होता अध्यक्षपदी तसं आज कोणतरी ध्यान बसवलंय. भाजपाला कोणी अध्यक्ष चालतो, पण शिवसेना प्रमुख एकमेव, दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, लोक स्वीकारणार नाही. शिवसेनेचा प्रमुख कोण हा उपरा ठरू शकत नाही. तू उपरा आहेस, उपरास तू उपचुंब आहेस. त्याच्यामुळे तू तुझ्या अवकाशात राहा. त्यांनी त्यांचं घर सांभाळावं. जर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न बघत पडत असतील आणि म्हणून ते दुसऱ्याचे खासदार बोलून स्वतःचा खुंटा भडकात करत असतील, तर तुमच्या खुंट्याला पहिले मुडायचा बघा.
1: आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत.
2: विनंती करणार की माझ्यासोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या. आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो. मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो. मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन. मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन. मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपल्या आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आजही विश्वास ठेवा. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेलो आहे. विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाही आहे. विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाही आहे आणि पुढेही कधी वागणार नाही आहे. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे. त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तशी त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत. माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू. संविधानिक बोला, तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा. मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा. पण असंविधानिक नाही, असंविधानिक बोलू नका. विनंती आहे आपल्याला.
3: All right, on that note, let's turn our attention now to West Bengal. The BJP's renaming politics reached Bengal as Chief Minister Shuvendu Adhikari announced that Kolkata's Surawardi Avenue would be renamed Gopal Mukherjee Road. But historians argued that the government has targeted the wrong member of the Surawardi family. The state government has hailed the move as a historic correction. Shuvendu Adhikari says the name change rectifies a long-standing historical wrong and honours Gopal Mukherjee for protecting Hindus during the Calcutta riots. However, the opposition has accused the government of distorting history. The Trinamool Congress argues that the avenue was named after noted physician and former Calcutta University Vice Chancellor Hassan Surawardi and not Hussein Shaheed Surawardi, the controversial former Premier of Undivided Bengal. Meanwhile, the Congress also accused the West Bengal government of confusing the two different Surawardi.
4: सारे बदलेगा, जैसा कि ब्रिटिशों के नाम पर जो नाम था वो बदल दिया गया है और बाकी जो है जो देश का विरोध किया है ऐसे और सांप्रदायिक तत्व जो डिवीजन किया है उनका नाम तो नहीं रहना चाहिए.
5: देखिए, जब कोई नाम होता है ना उसका पीछे कोई हिस्ट्री, कोई इंसिडेंट ये होता है. एक बार नाम पूरा चेंज कर देना, जिसका नाम पे रास्ता नई तरह से रखना है वो तो हो सकता है, लेकिन पर्टिकुलर किसी का नाम जब हटाने का बात आता है तो पूरा इरेज करने से ये हिस्ट्री का ऊपर इम्पैक्ट हो जाता है. पास्ट को तो जानना चाहिए. जब नाम रखा गया था कोई ना कोई तो इसका कारण था.
6: सुराबुर्दी तो पश्चिम बंगाल में दंगा कराया, सुराबुर्दी पश्चिम बंगाल का हालत खराब किया, इसीलिए ऐसा सुराबुर्दी नहीं चलेगा. जो द ग्रेट कलकत्ता किलिंग से जनता को बचाया वही गोपाल मुखर्जी, जिसका नाम इतना दिन छुपा के रखा था कांग्रेस कम्युनिस्ट ने. गोपाल मुखर्जी नहीं होता आज 10,000 जो हिंदू मारे गए, वो कम से कम 40,000 हिंदू का मौत होता. गोपाल मुखर्जी उसका सारे क्लाब का वाहिनी लेके उन लोगों ने जो दंगा से रक्षा कराया हमारा माता बहन को, जनता को, इसीलिए हिंदू बचा.
3: ऑल राइट, लेट्स टर्न आवर अटेंशन नाउ टू द अयोध्या राम टेंपल डोनेशन कंट्रोवर्सी दैट्स ओनली डीपनिंग. The special investigation team probing the Ayodhya Sri Ram Temple matter met Chief Minister Yogi Adityanath, and they submitted their preliminary report on the seventh day of their investigation. You know, the SIT had spent 6 days conducting inquiries and gathering information in Ayodhya before presenting the final, actually initial findings to the Chief Minister. While trust officials and temple functionaries have reportedly been asked not to leave the city, investigators are now examining allegations linked to donations, linked to missing jewellery, land purchases, procurement processes, and crucially, financial transactions too. So as the political sparring also intensifies, the focus remains on whether the government can uncover the truth behind the allegations and actually fix accountability.
7: ಅಲ್ಲಿಂದ ಕಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 5,000 crore ದುಡ್ಡು ಅಲ್ಲಿಂದ ಪೋಲಾಗಿದೆ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ರಿಪೋರ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಪೂಜಾರಿನೇ ದುಡ್ಡು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಮ್ ನಾಮ್ ಜಪೋ ಪರಾಯ ಮಾಲ್ ಅಪ್ನಾ, ರಾಮನ ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳೋದು, ರಾಮನ ಹೆಸರಿನ ಮೇಲೆ ಲೂಟಿ ಮಾಡೋದು, ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಲೂಟಿ ಮಾಡಕ್ಕೆ ನೀವು ದೇವರ ಗುಡಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ. ಅದು ಉದ್ಘಾಟನೆ ಯಾರ ಕೈಯಿಂದ ಆಗಿದೆ? ಮೋದಿ ಅವ್ರ ಕೈಯಿಂದ.
8: ದೇಖಿ, ಯೋಗಿ ಜಿ ನೇ ಕಲ್ ಸಾಫ್ ಸಾಫ್ ಕಹಾ ಕಿ 15 ದಿನ ಕಾ ಸಮಯ ಮಿಲೇ ಸಾರಿ ಜಾಂಚ್ ಕರ್ಕೆ ಜೋ ಭೀ ದೋಷಿ ಹೋಗಾ ವೋ ಜನತಾ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಹಮ್ ಲೇ ಆಯೆಂಗೆ ಐಸಾ ಯೋಗಿ ಜಿ ನೇ ಕಹಾ. ವೋ ಏಕ್ ಬಾರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೈ, ವೋ विश्वास करना चाहिए. एसआईटी का गठन हुआ है.
9: जो कुछ खबरें आ रही हैं, जो कुछ लोग देख रहे हैं, बहुत दुखद है. लोगों को बहुत ठेस पहुंची है. प्रभु राम के प्रति श्रद्धा और उनके प्रति जो लगाव है भारत के लोगों का, वो हम कभी किसी से तुलना नहीं कर सकते. लोग कभी ये स्वीकार नहीं कर सकते थे कि उनके चढ़ावे के बारे में भी ये खबरें आएंगी. सरकार ने एसआईटी जरूर बनाई है, लेकिन क्या एसआईटी को निष्पक्ष काम करने देंगे? ये भी एक सवाल है बड़ा. सीसीटीवी के फुटेज गायब है, जो खबरें आ रही हैं आप ही लोग दिखा रहे हो.
3: ऑन दैट नोट वी आर स्लिपिंग इनटू अ वेरी क्विक ब्रेक, बट एज ऑलवेज the news and updates continue right here on NDTV 24/7. Do stay tuned.

0: तुझा कोणतरी कुठला तरी पडलेला माणूस उचलून आणून तू तिकडे बसल्याचं जसा तू बसला होता अध्यक्षपदी तसं आज कोणतरी ध्यान बसवलंय. भाजपला कोणी अध्यक्ष चालतो पण शिवसेना प्रमुख एकमेव, दुसरा शिवसेना प्रमुख कोणी नाही, लोक स्वीकारणार नाही. शिवसेनेचा प्रमुख कोण हा उभरा ठरू शकत नाही. तू उभरा आहेस, उभरा आहेस, तू उपटचुंब आहेस. त्याच्या वेळी तू तुझ्या अवकाशात राहा. त्यांनी त्यांचं घर सांभाळावं. जर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न बघत पडत असतील आणि म्हणून ते दुसऱ्याचे खासदार बोलून स्वतःचा खुंटा भडकात करत असतील तर तुमच्या खुंट्याला पहिले मुळायचा बघा.
1: आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत.
2: विनंती करणार आहे की माझ्यासोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या. आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो. मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन. मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन. मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपल्या आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आजही विश्वास ठेवा. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाही आहे. विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे. त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तशी त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत. माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू. संविधानिक बोला, तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा. मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा. पण असंविधानिक नाही, असंविधानिक बोलू नका. विनंती आहे आपल्याला.
3: Unfazed is Uddhav Thackeray saying this is nothing that he hasn't seen in the past and that he is not affected by this crisis. But this is a huge setback when it comes to the Uddhav Thackeray faction, because we're talking about six UBD MPs who have jumped shift and moved to the Eknath Shinde camp. To start with, it's Sanjay Deena Patil, the MP from Mumbai. And then, of course, we have the North East two-time Lok Sabha MP and former MLA from Bhandup there. And then also we have Sanjay Jadhav, MP from Parbhani, multiple term Lok Sabha MP and senior Marathwada leader there who has, you know, switched sides. And Bhau Saheb Bagchaure, after making all those denials, the MP from Shirdi, the senior leader who has also now ventured. First, he ventured, you know, from the Congress, then to the BJP, returned now to the Uddhav camp only back in 2024, and now switching sides yet again. Then we have Om Rajay there, the MP from Osmanabad, the two-time Lok Sabha MP, who has now shifted from the UBT. He was literally the face of the UBT in Marathwada. Then Sanjay Deshmukh also, the MP from Yashim, the veteran Vidarbha politician and the former Maharashtra minister, has also now joined Eknath Shinde's camp. Let's talk about Nagesh Patel there, the MP from Hingoli, the first-time Lok Sabha MP and former MLA, has also now left the Uddhav faction. We have Anuj joining us. Anuj, you know, when we talk about the reasoning and the reasons that have been given for these MPs to switch sides, and, you know, they're saying there was just no point staying on with the Uddhav faction. However, the Uddhav Thackeray faction, they're saying it makes no difference to them.
4: You see, Divya, we need to really go down the surface to understand what exactly is happening as far as UBT in Maharashtra is concerned. Firstly, as has been claimed and has been alleged by the UBT leaders, including Aditya Thackeray and Sanjay Raut, the intention of the NDA or of the Bharatiya Janata Party specifically is very clear: to get a two-third majority in the parliament, to get the delimitation come the women's reservation bill passed. As a result of which, Shiv Sena UBT became the third party in the last few weeks to have its MPs broken away from itself and move to other parties, especially parties in the National Democratic Alliance. Secondly, if you speak about the reasoning given by these MPs, you know, while reasoning, the reasoning has changed from time to time. Earlier, it started with the lack of funds, given the fact that these MPs are a part of an opposition party, so they do not really have that many funds to develop their constituency. And then it started to hover around about how Shiv Sena UBT had joined hands with the Congress party. And as a counter to that, Aditya Thackeray and Uddhav Thackeray made it very clear that these MPs fought elections under the banner of not just Shiv Sena UBT, but under the banner of Mahavik.

0: किसी
1: बात
0: से
1: को लेकर थी?
0: नहीं, नाराजगी नहीं किसी की वहां पर।
1: तो आप पे कोई दबाव बनाया गया, ऐसा आरोप
0: नहीं नहीं नहीं
1: शिवसेना
0: नहीं
1: यूबीटी के लोग लगा रहे हैं
0: नहीं
1: कि आप
0: नहीं ऐसा
1: पे
0: कोई दबाव
1: एजेंसीज का दबाव बनाया गया, प्रेशर बनाया गया?
0: नहीं, हमारे क्या, हमारी प्रॉपर्टी उतनी नहीं है, क्या एजेंसी के दबाव होने।
2: आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत।
3: की माझ्या सोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या, आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही। मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो, मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन, मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करीन, मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन। आपल्या आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आजही विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे, विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाही आहे, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाही आहे आणि पुढेही कधी वागणार नाही आहे। मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे, त्यात काही दुमत नाही। विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तसेच त्याची काही काळजी करू नका। पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत। माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू, संविधानिक बोला, तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा। मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा, पण असंविधानिक नाही, असंविधानिक बोलू नका, विनंती आहे आपल्याला।
4: छे बागी नहीं बिकाऊ सांसद है वो चुन के आए थे उद्धव ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे इनके चेहरे पे जो वो चुन के आए थे वो महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के चेहरे पे, वो जो चुन के आए थे वो भाजपा के खिलाफ आए थे, जिस भाजपा को इस देश का संविधान बदलना है। आज भाजपा इनको तोड़फोड़ करके जो अपने पक्ष में अपने दल में शामिल करना चाहती है, दलदल में शामिल करना चाहती है, वो इसीलिए करना चाहती है ताकि वो देश का संविधान बदल सके। उनको दो तिहाई जो मेजोरिटी है वो ही प्राप्त करना चाहती है और ताकि देश में संविधान बदल सके, यही उनका लक्ष्य है।
5: All right, and let's take a look now at that statement that was made yesterday by Chief Minister Devendra Fadnavis, where he said that Operation Tiger is now complete, that the operation has been successful, and Deputy Chief Minister Eknath Shinde too spoke about the success of the mission. Meanwhile, Uddhav Thackeray hit out. Listen in.
6: Laukaras tumhala breaking news mihel. Ami operation ardhavat karat nahi, fulput karto.
7: ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे। ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे।
8: शिवसेना प्रमुख एकच होऊन गेले, पुन्हा दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, अजिबात होणार नाही। तुझा कोणतरी कुठला तरी पडलेला माणूस उचलून आणून तू कोणतीकडे बसला, जसा तू बसला होता अध्यक्षपदी तसं आज कोणतरी ध्यान बसवलंय, भाजपाला कोणी अध्यक्ष चालतो, पण शिवसेना प्रमुख एकमेव, दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, लोक स्वीकारणार नाही। शिवसेनेचा प्रमुख कोण हा उभरा ठरू शकत नाही, तू उभरा आहेस, उभरायस, तू उपटसुंब आहेस, त्याच्यामुळे तू तुझ्या अवकाशात राहा। त्यांनी त्यांचं घर सांभाळलं, जर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न बघत पडत असतील आणि म्हणून ते दुसऱ्याचे खासदार बोलून स्वतःचा खुंटा भडकात करत असतील तर तुमच्या खुंट्याला पहिले मुळायचं बघा।
5: All right, let's get you the latest now on the NEET exam that took place yesterday. And sadly, in Karnataka and Bengaluru, three students were late for the re-NEET exam. They weren't allowed to sit for that. However, a massive political slugfest has now broken out in Karnataka, with the BJP blaming the Congress party, saying because of a Congress event, these students got late because of the traffic jam. So the three students were late. You can see those visuals of them in tears, families of the affected aspirants blaming traffic congestion caused by the Congress event, alleging a delayed, which delayed the students from reaching the exam centers. The students were denied entry, with some also facing document-related issues. Meanwhile, a war of words with BJP MP Tejaswi Surya blaming the Congress rally for disrupting the NEET aspirants, while Minister Priyank Kharge defended the government, saying traffic advisories were issued and the state cannot be held solely responsible. The BJP also accused the Congress of ignoring students' concerns and drew comparisons with Prime Minister Modi. The BJP saying how he stayed at Delhi Airport during the exam hours to avoid any inconvenience to the students, alleging the Congress went ahead with a large public event despite potential traffic disruptions. The Congress has now said that Karnataka government will form a panel to probe the NEET exam row, saying the students' issue will be reviewed.
9: See, we usually, the venue is around 30 minutes for us. It is 7 to 8 kilometers. At the time of huge traffic, it is 30 minutes. Other way around, it is 20 minutes we can reach. Mm. But when we were traveling yesterday, suddenly the traffic was jammed from this Esteem Mahal, Esteem Mall. Okay. Till there, we were going, passing on, we are unable to, we were totally tensed whether we'll reach the place venue by 1:30 or not. That kind of a tension situation. And I was riding my bike on the footpath and all. Cops were shouting and all. That kind of a ride I did, and somehow we reached at 1:05. Fortunately, we went 20 minutes early. But I started my journey at 10:55 at my house. It is almost 2 hours, 10 minutes it took for seven to eight kilometers to reach.
10: Okay, but so why was there a traffic apparently at that stretch that you're talking about?
9: See, this is what this political menace, this people, they are doing the rally in palace ground. It was completely jammed, completely jammed, and a lot of buses and all were stuck there. Reason, people were bought in to the city, to the rally, I think so.
11: Joining me is KPCC President Mr. B.K. Hariprasad. So the BJP is saying that, you know, you have been talking about the cause of NEET, fighting for students, but a rally or the oath-taking ceremony which was held for you led to many students missing out their exams. What would you like to say?
12: Well, I have seen in the newspapers and some of the clippings in the electronic media, three students, it seems, have missed their deadline. So if that is the case, I express my deepest regrets for the inconvenience caused because of this traffic jam.
13: मीडिया में जो समाचार प्राप्त हुए हैं वो बहुत दुखद और चिंताजनक हैं कि कल बेंगलुरु में कर्नाटक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष की रैली की वजह से कई परीक्षार्थी नीट की परीक्षा देने से वंचित रह गए. एक तरफ कांग्रेस पार्टी के नेता राहुल गांधी कोटा में जाकर मात्र एग्जाम से 72 घंटे पहले छात्रों को अटेंशन डाइवर्ट करने, भ्रमित करने का कार्य करते हैं. दूसरी तरफ उनकी सरकार छात्रों को जो एग्जाम देने जा रहे थे अपनी पॉलिटिकल रैली के कारण एग्जाम देने से वंचित रह जाते हैं. मैं पूछना चाहता हूं कांग्रेस पार्टी से कि आपको तो नीट के एग्जाम का समय पता था और दिन भी पता था. क्या आप दिन नहीं तो कम से कम अपनी रैली का समय भी नहीं चेंज कर सकते थे? इससे बात स्पष्ट है कि कांग्रेस के लिए राजनीति ऊपर है और छात्र हित नीचे.
5: And more news of the NEET exam now from Bihar, where a gang of solvers was busted. These are people who stood in for the medical students and actually took the exam. Now, 9 of them have been placed under arrest, even as raids are on to catch the others who may be involved. The police have launched a major crackdown amid suspicions of this solver gang being active. 9 people have been arrested. They were impersonating the students. According to sources, NTA is working with Bihar police and CCTV footage is being scanned and digital footprints being monitored. The NTA DG has issued a warning to scamsters, saying that we've conveyed a message to all such people. They cannot beat the system and strict action will be taken. Now, of the 9 who've been arrested, the impersonators, 1 was caught from the KRK School Examination Center, 7 from the Kendriya Vidyalaya and 1 from Hasanpur School Center. A special police team is now carrying out raids at multiple locations to uncover possible links to a wider solver gang network. And with that, time for us to slip into a short break. More news coming up on the other side, including a political controversy erupting over the renaming of a road in Kolkata. Stay with us.

0: 22nd June 2022.
1: 40 Samdar Sobat.
0: We had left with 40 MLAs.
1: Una.
0: In the beginning.
1: Kaukar nahi.
0: And.
1: Kaukar ata mar le raha hai.
0: And again. Again, similar thing is happening.
1: Agodar apan 2022 sali
0: earlier
1: apna paksh vachavnyasathi
0: in 2022
1: Balasaheb
0: we had done it to save the Shiv Sena party and to save the Shiv Sena.
1: To uthav kela hota.
0: We had done it to save Balasaheb's ideals.
1: Kappa suru zalela hai. हा दुसरा टप्पा आहे.
0: अँड नाव
1: आपला लढा
0: दिस इज द सेकंड टाइम
1: बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे. आणि
0: हा फाईट इज फॉर बाळासाहेब्स आयडियॉलॉजी,
1: म्हणून
0: हिंदू आयडियॉलॉजी.
1: तिथं शिवसेनेचे विचार, तिथं शिवसैनिक,
0: द शिवसेनाज आयडियॉलॉजी and the Shiv
1: Sainiks.
0: And that's why today these six members of parliament
1: samil honeyacha,
0: they are in entering into Balasaheb Shiv Sena, the real Shiv Sena.
1: And
0: they're joining us.
1: Khara manje
0: and
1: kai loka मीडियावर
0: truth be told,
1: उलट
0: some people
1: चुकीच्या
0: have made some comments,
1: आरोप
0: have made some unnecessary comments, they made some false allegations and given out false information. I want to tell them
1: जे 6000 आहे
0: that
1: बंडू जाधव,
0: all these people, these six members of parliament,
1: काम करणारा कार्यकर्ता,
0: whether it's Sanjay Jadhav,
1: कोणीतरी म्हणाल ते ना तिकडे काय बॉस म्हणतात,
0: they have all worked in the grassroots.
1: आणि अगदी जमिनीशी
0: and earlier
1: नाळ कार्यकर्त्यांची नाळ जपणारा, बांधिलकी जपणारा हा खासदार आहे.
0: Along with workers on the ground,
1: त्याचबरोबर
0: ते हॅव
1: संजय दिना, मगाशी मी म्हणालो संजय दिना
0: MPs
1: भाऊ पण
0: बिंदास मी
1: अन दोस्ती यारीसाठी उत्तम आहे. आणि संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे. संजय दिना पाटील नाव आहे त्यांचं. प्रत्येक जणामध्ये एक वेगवेगळे गुण आहेत. ओम राजे तर आपले मनाचे राजे आहेत. जेव्हा
0: दे आर ऑल पीपल हॅव दे आर ऑल डिफरंट पीपल अँड दे हॅव डिफरंट स्ट्रेंथ्स,
1: सगळे प्रयत्न, पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते देखील खरं म्हणजे त्यांनी काल
0: अँड
1: परवा
0: दे ऑल कम टुगेदर
1: चार दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी बोलणं केलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली,
0: दे मेट पार्टी वर्कर्स
1: आणि
0: दे मेट विथ पार्टी वर्कर्स अँड डिस्कस्ड इट विथ देम.
1: कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे सगळं ऐकून
0: अँड दे फील दॅट देर शुड बी वर्क डन इन देअर कन्स्टिट्युएन्सीज.
1: आणि काही लोकांनी त्यांना
0: हिनाल, दिस हॅज बीन डिस्कस्ड इन द मीडिया एज वेल,
1: रील स्टार म्हटलं.
0: Some people said things to them, but they've not listened to them.
1: मी सांगतो ते रिअल स्टार आहेत. खरंच कार्यकर्त्यांचा,
0: दे आर रिअल स्टार्स.
1: एक कार्यकर्त्याचा ग्रासरूटचा नेता कसा असतो,
0: दे आर रिअल स्टार्स फॉर देअर पार्टी वर्कर्स.
1: संजय उत्तम
0: राव, दे आर एक्झाम्पल्स ऑफ ग्रासरूट वर्कर्स.
1: मतदारसंघात त्यांचं कामही उत्तम आहे. उत्तमराव
0: संजय देशमुख इज फ्रॉम यवतमाल वाशिम कन्स्टिट्युएन्सी.
1: अधिक उत्तम काम करायचं आहे म्हणून ते आपल्या शिवसेना परिवारामध्ये आले.
0: अँड दे वॉन्ट टू डू बेटर वर्क, दॅट्स वाय दे आर जॉइनिंग द शिवसेना.